0: दिवसाच्या निमित्ताने वाघ संवर्धन या विषयातला माझा पहिला प्रश्न. आज साजऱ्या होणाऱ्या वाघ दिनाचं महत्व आणि आजच्या काळात वाघाचं अस्तित्व का गरजेचं आहे?
1: जंगलांची जी घट्टण होत आहे, भारताला 33% जंगलांची गरज आहे. पण ज्यावेळी जंगल आपण सांभाळायची गरज असते तेव्हा जंगलातील टॉप कार्निवर म्हणजे जे अन्न साखळीतील सगळ्यात टॉपला जो प्राणी असतो तो संगोपन करणे किंवा त्याचं संवर्धन करणे गरजेचं आहे. कारण त्याच्यावरच पूर्ण अन्न साखळी डिपेंडंट असते. म्हणजे जे शाकाहारी प्राणी आहेत, त्यानंतर जे ग्रासेस आहेत, पहिल्यांदा ग्रासेस येतात, ग्रासेसवर शाकाहारी प्राणी डिपेंडंट असतात आणि त्याच्यावर टॉप कार्निवर असतो. जर वाघांचं संवर्धन नाही केलं तर ही अन्न साखळीमध्ये गडबड होऊ शकते आणि आपलं जे जैवविविधता आहे त्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून वाघांचं संवर्धन करणे हे खूप गरजेचं आहे.
0: सर, भारतात विशेषतः तेलंगणा आणि महाराष्ट्रातील जंगलांमध्ये वाघांच्या संख्येत वाढ कशी झाली आहे?
1: तेलंगणामध्ये 2 टायगर रिझर्व आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 6 टायगर रिझर्व आहेत. तर टायगर रिझर्व याचा अर्थ आहे की एक असा एरिया आहे की ज्यामध्ये

0: भारतात विशेषतः तेलंगणा आणि महाराष्ट्रातील जंगलांमध्ये वाघांच्या संख्येत वाढ कशी झाली आहे?
1: तेलंगणामध्ये 2 टायगर रिझर्व आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 6 टायगर रिझर्व आहेत. तर टायगर रिझर्व याचा अर्थ आहे की एक असा एरिया आहे की ज्यामध्ये वाघांचं संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जातो. तर ते बघता मागच्या 30 वर्षात ज्यानंतर प्रोजेक्ट टायगर प्रकल्प वाघ सुरू झाला त्यानंतर संख्येमध्ये चांगलीच वाढ दिसून आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये तर वाढ खूप सुंदर आहे. जसं ताडोबा टायगर रिझर्व आहे, ताडोबा टायगर रिझर्व मध्ये 2008 साली जे टायगर्स 10 होते ते आता 140 आसपास पोहोचलेले आहे जो डेटा सांगतो. तर ही वाढ खूप चांगली आहे आणि यामुळे आपल्याला जंगल संवर्धनासाठी खूप मदत होते. कारण वाघ हे जसं मी अगोदर पण सांगितलेलं की टॉप कार्निवर आहेत, त्यांना आपण जर संवर्धन केलं तर आपले जंगल सुद्धा व्यवस्थित जपले जातील पुढच्या पिढीसाठी. आणि जंगल जपले जातील तर ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज या ज्या कन्सेप्ट आहेत त्या पुढच्या पिढीसाठी याचा खूप फायदा होईल. जर जंगलच नसतील तर या गोष्टी सत्य उतरण्यास काही वेळ लागणार.
0: सुशांत सर, वाघांना अपेक्स प्रेडेटर म्हणजे सर्वोच्च भक्षक मानलं जातं, तर अशा या स्थितीत परिसंस्थेच्या समतोलात वाघांची भूमिका कशी आणि काय?
1: जसं पहिल्या 2 प्रश्नामध्ये पण सांगितलं, तुम्ही पण सांगितलं की वाघ हा अपेक्स प्रेडेटर, टॉप कार्निवर म्हणतात. अन्नसाखळीमधील सगळ्यात वरची जी खिडकी आहे त्यामध्ये बसतो. तर अन्नसाखळीमध्ये खाली 2 स्टेप्स येतात, त्याच्यामध्ये ग्रासेस किंवा जंगल हे पहिली स्टेप, त्याच्यानंतर हर्बिओर्स. हर्बिओर्स म्हणजे शाकाहारी प्राणी आणि त्याच्यावर डिपेंडंट जे आहेत ते टॉप प्रेडेटर म्हणजे कार्निवर्स, म्हणजे वाघ, लेपर्ड, बिबट्या असेल किंवा अजून काही जे कार्निवर स्पेसिस असतील त्या सिंह असेल यामध्ये. तर ज्यावेळी टॉप प्रेडेटरच नसेल त्यावेळी खाली जे आपल्या शाकाहारी प्राण्यांचा संख्या वाढत जाईल. शाकाहारी प्राण्यांची संख्या वाढल्यानंतर त्यांचं डिपेंडन्सी ऑन ग्रास वाढत जाईल. जर डिपेंडन्सी ऑन ग्रास वाढली तर ते शाकाहारी प्राणी आपलं जंगल सोडून बाहेर येण्याचा प्रयत्न करतील, ऍग्रिकल्चर क्रॉप्सवर रेड करण्याचा प्रयत्न करतील. आणि ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट एक गोष्ट आहे, मानव आणि वन्यजीव यांच्यातील जो वाद हे सुरू आहे तर त्यामध्ये त्यांचा जास्त इंटरफिअर वाढेल. म्हणून ज्यावेळी आपण वाघ संवर्धन करू त्यावेळी ही साखळी पूर्णपणे मेंटेन होईल. मेंटेन होईल म्हणजे त्यामध्ये शाकाहारी प्राणी तेवढेच राहतील जेवढे गरजेचे आहेत, तेवढेच ते प्राणी ग्रासवर डिपेंडेंट असतील ते ग्रास तेवढेच खातील. म्हणजे जिथं ग्रासेस गरजेचे आहेत तिथं ग्रासेस राहतील. आपण जसं बघितलं जसा झाडांचा उपयोग आहे तसा ग्रासेसचा पण उपयोग आहे. तसा वेगवेगळे जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला, ते बायोडायव्हर्सिटी चेंज होते. तर ज्यावेळी टॉप कार्निवर किंवा टॉप प्रेडेटर जर नसेल सिस्टममध्ये तर हे पूर्ण मोडकळीस येण्याची शक्यता आहे. म्हणून वाघ संवर्धनाची खूप गरज आहे आणि वाघाचा असा इम्पॅक्ट आहे.
0: तर जंगल असेल तर वाघांना आपल्या मानवी जीवनात हस्तक्षेप करण्याची वेळच येणार नाही.
1: एकदम बरोबर
0: सर. जंगलांचा खालवणारा दर्जा आणि मानवी हस्तक्षेपामुळे वाघांच्या अधिवासाला काय धोका निर्माण झालाय?
1: मानवी हस्तक्षेप म्हणजे हॅबिटॅट फ्रॅगमेंटेशन त्याला इंग्लिशमध्ये बोललं जातं किंवा सायंटिफिक भाषेमध्ये. जसं आपण रोड बनवतो तर हॅबिटॅट फ्रॅगमेंटेशन म्हणजे जंगलाचे 2 भाग करणे. जंगलाच्या मधून रोड गेला त्यामधून आपण वाहने नेतो, ते गोष्ट आपल्यासाठी खूप चांगली आहे. आपल्यासाठी ते दळणवळण सुंदर होतं, वाहतूक सुंदर होते. पण वाघाचा जो अधिवास असतो, वाघाचं जे राहण्याचं ठिकाण आहे त्याच्यामधून तो रोड जातो, मग त्याला तो रोड क्रॉस करावा लागतो. तो रोड क्रॉस करून त्याला दुसरीकडं त्याचं भक्ष्य जर दुसऱ्या ठिकाणी असेल तर रोड क्रॉस करावा लागतो. असंच बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मानवी हस्तक्षेपामुळे हॅबिटॅट फ्रॅगमेंटेशन ही गोष्ट होत आहे. म्हणजे त्यांचं घर आपण वेगवेगळ्या भागामध्ये डिवाइड केलं जातं, त्यामुळे काय होतं की वाघांना हर्बिओर्स शोधावे लागतात, शाकाहारी प्राणी. ते शिकार करता येत नाही, मग त्यांना शिकार सापडण्यास मुश्किल होते. त्यामुळे मग ते शिकार करण्यासाठी ह्युमन एरियामध्ये एंट्री करण्यास सुरुवात करतात. मग त्यामुळे ज्या हॅबिटॅट फ्रॅगमेंटेशन जर आपण रोखलं किंवा काही एरिया असे बनवले की ज्यामध्ये ह्युमन इंटरफिअरन्स बिलकुल नसेल किंवा अँथ्रोपोजेनिक प्रेशर म्हणलं जातं त्याला, ते जर नसेल तर त्यांचा तो एरिया वाघांसाठी मेंटेन करणार. जसं आता टायगर रिझर्व एक कन्सेप्ट आहे, टायगर रिझर्व मध्ये कोर एरिया राहतो, बफर एरिया राहतो. तर कोर एरिया म्हणजे असा एरिया आहे की तिथं मानवी हस्तक्षेप कमी आहे. तर त्यामुळे तिथं संवर्धन करणं सायंटिफिकरित्या खूप सोयीस्कर जातं. त्यामुळे जसं तुम्ही विचारलं की मानवी हस्तक्षेपामुळे काय होतं, तर मानवी हस्तक्षेपामुळे मेन आपण त्यांचा अधिवास बदलण्याचा प्रयत्न केला जातो. जसं रोड झाले, इलेक्ट्रिसिटी लाईन्स झाले, ह्या आपण टायगर रिझर्व मध्ये देण्याचं टाळावं. त्यापेक्षा जे लोक तिकडे टायगर रिझर्व मध्ये राहतात त्यांनाच आपण रिलोकेट करून बाहेर जिथं लोकसंख्या व्यवस्थित आहे तिकडे जर आणलं तर त्याचा जास्त फायदा आपल्याला वाघ संवर्धनासाठी पण होईल आणि जे टायगर रिझर्व मध्ये लोक राहतात त्यांना सोयी सुविधा देण्यासाठी पण होऊ शकतो.
0: म्हणजे

0: मानवाने जर हस्तक्षेप केलाच नाही तर वाघांचं जे सुरळीत जीवन चालतंय त्याच्यात ते उद्ध्वस्त होणार नाही, त्यांचं सुखकर जीवन व्यवस्थित,
1: व्यवस्थित चालेल.
0: तर हस्तक्षेप करूच नाही मानवाने. हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही खूप छान सांगितलं सर. सर, प्रकल्प वाघ, प्रोजेक्ट टायगर या मोहिमेअंतर्गत वाघ वाचवण्यात कोणती महत्वाची कामगिरी बजावली त्याबद्दल सविस्तर सांगाल.
1: प्रकल्प टायगर हा 1973 साली सुरू झाला, ज्यावेळी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 साली ज्यावेळी आला
0: हो
1: त्यानंतर प्रकल्प वाघ 1973 साली सरकारने सुरू केला. यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की टायगर रिझर्व बनवले गेले. टायगर रिझर्व म्हणजे ज्यामध्ये वाघांचं अस्तित्व आहे 1973 साली होतं तिथं सायंटिफिकरित्या वाघांना मॅनेजमेंट करण्याची सुरुवात केली गेली. म्हणजे त्यांना तिथं ग्रासलँड बनवले गेले, तिथं पाण्याची सोय दिली गेली, त्यामुळे शाकाहारी प्राणी वाढण्यास सुरुवात झाली, त्यामुळे वाघांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. तर आपण जर बघितलं ओव्हरऑल ओव्हर द पिरियड ऑफ 40 इयर्स, 40 वर्षाच्या ह्या पिरियडमध्ये वाघांची संख्या जवळपास भारतामध्ये 3 टाइम वाढलेली आहे, 3 टाइम्स इट इज. तर आत्ता वाघांची संख्या जवळपास 3,500 आसपास आहे. ऑल इंडिया टायगर इस्टिमेट म्हणून दर 4 वर्षांनी वाघांची संख्या नोंदवली जाते भारतामध्ये, त्यानुसार आत्ता भारतामध्ये वाघांची संख्या आसपास 3,500 आसपास आहे.
0: खूप छान गोष्ट आहे.
1: हा, तर ही संख्या एका दिवसात नाही वाढलेली किंवा एका वर्षात नाही वाढली, त्याच्यामध्ये 50 वर्षाचे एफर्ट्स आहेत. भारतीय वनसेवेचे असू दे, आमचे जे वन अधिकारी राहतात खालच्या लेवल, त्यांचे प्रयत्न असू देत, त्यामुळे ही संख्या वाढण्यासाठी खूप मदत झाली आहे. आणि आता जगातील पूर्ण देशामध्ये सगळ्यात हायेस्ट पॉप्युलेशन टायगरची भारतामध्ये आहे.
0: अच्छा, हे खूप छानच गोष्ट तुम्ही सांगितली सर.

0: आंतरराष्ट्रीय वाघ दिवस या निमित्ताने वाघ संवर्धन या विषयावर सुशांत सुखदेव बोबडे यांच्याशी संवाद साधतोय. सुशांत सर, आता या प्रश्नाकडे वळूयात. सर, जंगलातील अवैध शिकार आणि तस्करी रोखण्यासाठी कोणती कडक पावलं उचलणं गरजेचं आहे?
1: वाईल्डलाईफ प्रोटेक्शन ऍक्टच्या अंतर्गत सेक्शन नऊनुसार हंटिंग किंवा इलिगल किलिंग ऑफ एनी वाईल्ड ॲनिमल, म्हणजे कोणत्याही जंगली प्राण्याची शिकार करणे हे इलिगल आहे. त्यानुसार आपण त्यांना शिक्षा वगैरे देत असतो. तरीही काही अशा लोक आहेत की जे वाघांची शिकार करून त्यांना बाहेरच्या देशात त्यांची स्किन असू दे, त्यांचे दात असू देत किंवा त्यांचे विस्कर्स असू देत, हे पाठवण्याचा प्रयत्न केला जातो. तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मॉनिटरिंग. तर वाघांचं जे मॉनिटरिंग होतं ते कॅमेरा ट्रॅप थ्रू होतं.
0: अच्छा.
1: तर ते जंगलामध्ये कॅमेरा ट्रॅप्स लावलेले राहतात, तर त्यानुसार त्यांचं मॉनिटरिंग केलं जातं. तर प्रत्येक वाघाची युनिक आयडेंटिटी आहे. त्याचे जे पट्टे राहतात त्याच्या शरीरावर, त्या पट्ट्यानुसार त्याला नंबर दिला जातो, त्या नंबरनुसार त्याला आयडेंटिफाय केलं जातं. तर ज्यावेळी आपण वाईल्डलाईफ प्रोटेक्शन ऍक्टचं इम्प्लिमेंटेशन करतो त्यामध्ये 7 वर्षाचा तुरुंगवास ही शिक्षा आहे वाघाचं जर कोणी हंटिंग करत असेल तर. तर ज्यावेळी आपण ही शिक्षा बघितली जाते तर त्यामध्ये काही ही आहेत, म्हणजे लॅकुनाज आहेत. जसं की वाघाला आपण हंटिंग केलं तर काही जंगलाचा परिसर एवढा मोठा आहे की आम्हाला माहिती होण्यासाठीच त्याला एखाद महिना लागतो की वाघाचा हंटिंग झालेला आहे. त्यानंतर त्याची पूर्ण जो क्राईम डिटेल्स, क्राईम रेकॉर्ड्स बघितला तर ते खूप वेळ लागतो. त्यामुळे जर आत्ताच्या ज्या अद्ययावत गोष्टी आल्यात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा मशीन लर्निंग असेल किंवा जे कॅमेराज असतील जे उंचावर बसवलेले असतील की ज्याच्यामुळे कोणी शिकारी जंगलामध्ये जाऊन वाघाची शिकार करण्याचा प्रयत्न करतायत का ते पाहण्याचं गरजेचं आहे. त्यानंतर मग जो आमचा लोअर स्टाफ असतो जो केसेस बुक करतो त्यांना न्यायालयीन गोष्टींची, कायदेशीर गोष्टींची माहिती देणे गरजेचे आहे. कायदा खूप सुंदर आहे, कायद्यानुसार शिक्षा तर आहेच. हा नॉन बेलेबल ऑफेन्स आहे, म्हणजे याला कोणत्याही कोर्टमध्ये बेल मिळू शकत नाही. तर नॉन बेलेबल ऑफेन्स असल्यामुळे कायदा एकदम स्ट्रिक्ट आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर इम्प्लिमेंटेशन करणं ही गरजेचं
0: आहे. म्हणजे एकच तुम्ही या माध्यमातून अपील करताय की सगळ्यांनी कायदा व्यवस्थित पाळला पाहिजे, गरजेचं आहे.
1: म्हणजे लोकांना जर अवेअरनेस आला यामध्ये, लोकांना जर समजलं की इथं आपल्या इथं वाघाची शिकार करून बाहेरचे लोक येतात, कसं राहतं. आता मी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतो की मी ज्यावेळी सब DFO होतो त्यामध्ये मध्य प्रदेशवरून लोक येऊन जंगलाच्या शेजारी राहतात.
0: अच्छा.
1: आणि ते वाघाला शोधत राहतात. तर तिथल्या लोकल लोकांनी रिपोर्ट करण्याची गरज आहे की कुठून हे लोक आले आणि ते काय करतात. तर ते खूप महत्वाचं आहे. तर लोकांनी अवेअरनेस घेऊन हे लोक कशासाठी आले हे माहिती घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे.
0: सगळ्या व्यक्तींनी की जागरूक राहणं हे महत्वाचं आहे. सर, मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी

0: आणि स्थानिकांना विश्वासात घेण्यासाठी काय उपाययोजना करता येतील?
1: खूप महत्वाचा प्रश्न आहे. आत्ताच्या युगानुसार कसं झालं, जंगलांचा एरिया कमी होत चाललेला आहे, त्यामुळे मानव आणि वन्यजीव संघर्ष ही खूप युनिक कन्सेप्ट आता आलेली आहे. जसं आधी सांगितलं की हर्बिओरची संख्या वाढली तर ते क्रॉप रेड्स करतात, क्रॉप रेड्स करतात म्हणजे लोकांच्या शेतीवर अटॅक करतात. तर याच्यामध्ये को एक्झिस्टन्स नावाची कन्सेप्ट आहे. को एक्झिस्टन्स म्हणजे सोबत राहणे. लोकांना अवेअरनेसची गरज आहे. जसं की तेलंगणामध्ये मी सांगतो की काही लोकांची शेती आहे फॉरेस्टच्या शेजारी, तर त्यामध्ये आपण जर सोलार फेन्सिंग किंवा इलेक्ट्रिसिटी लाईन फेन्सिंग करण्यापेक्षा सोलार फेन्सिंग केलं तर सोलार फेन्सिंगमुळे जे गरजेचं आहे ते क्रॉप प्रोटेक्शनही होऊ शकतं आणि वन्यजीव जे वाचवायचं आहे तेही वाचू शकतो. जसं वाघ, आता वाघाचं सगळ्यात महत्वाचं को एक्झिस्टन्सचं मॉडेल म्हणलं तर ताडोबा आहे. जर मध्य प्रदेशमध्ये आपण गेलो तर सातपुडा टायगर रिझर्व आहे, व्याघ्र प्रकल्प, तिथे काय करतात तर लोकल लोकांना इको टुरिझममध्ये इन्व्हॉल्व्ह केलं जातं.
0: अच्छा.
1: त्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध होतो, त्यांना रोजगार उपलब्ध होतो, त्यामुळे त्यांना काय वाटतं की वाघ आपल्याला संरक्षण करणे गरजेचं आहे कारण आम्हाला त्या वाघामुळेच रोजगार मिळतो.
0: हो, बरोबर.
1: तर ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण करणे गरजेचं आहे. तर इको टुरिझम इज द बेस्ट मॉडेल फॉर द रिड्युसिंग ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट. ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट जर रिड्यूस करायचा असेल आपल्याला तर इको टुरिझम हे एक सुंदर गोष्ट आहे. त्यामध्ये लोक आपल्या घरातच इको हॉट्स बनवून लोकांना स्टेसाठी बोलवत असतील, ज्याच्यामध्ये जे शहरात लोक राहतात त्यांना गावचा एक्सपिरियन्स पण मिळेल आणि त्यांना वन्य प्राण्यांना पाहण्यासाठी पण संधी मिळेल. तर दोन्ही गोष्टी साध्य आहेत यामध्ये. तर इको टुरिझममुळे जसं ताडोबाच्या आसपास जर तुम्ही पाहाल तर बऱ्याच इको हट्स निर्माण झाल्या, लोकांनी आपल्या घरांच्या शेजारीच इको हट्स बनवल्या, त्यानंतर लोकांनी सफारी ड्रायव्हर म्हणून लागले, कोण नेचर गाईड म्हणून लागले, तर त्यांना जंगलाविषयी प्रेम तयार झालं. नेचर गाईड म्हणजे त्यांना वृक्षांविषयी माहिती झाली, ग्रासेस विषयी माहिती झाली, अॅनिमल विषयी प्रेम तयार झालं, तर त्यामुळे ते शिकार करणे कमी झाले आणि या वन्य प्राण्यांमुळेच त्यांना रोजगार मिळाला.
0: बरोबर.
1: तर या दोन्ही गोष्टी साध्य झाल्या, ह्यालाच को एक्झिस्टन्स म्हणतात. तर हे जर टाळायचं असेल आपल्याला ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट तर को एक्झिस्टन्स करणं खूप गरजेचं आहे आणि जंगल जे आहे आता जे प्रेझेंट आहे ते वाचवणंही गरजेचं आहे. म्हणजे पुढे जाऊन जंगलाचा पर्सेंटेज कमी ना हो, वाढवण्याचा प्रयत्न तर चालूच आहे सरकारचा, पण कमी न होणे याच्यासाठी पण आपण सगळ्यांनीच जागरूक असणं गरजेचं आहे.
0: जंगलावर प्रेम केलं तर वन्य प्राणी आणि त्यांच्याबद्दलचं प्रेम आपोआपच मानवाकडे निर्माण होऊ शकतं.
1: Yes.
0: सुशांत सर, हवामान बदलाचा वाघांच्या जीवनशैलीवर काय परिणाम होतो?
1: खूप, हा पण खूप सुंदर प्रश्न आहे. हवामान बदल, हवामान बदल म्हणजे हवामानामध्ये जो आता आपण पाहतो की तापमान वाढ होत आहे, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जे उत्सर्जन वाढलेलं आहे त्यामुळे तापमानामध्ये वाढ झालेली आहे. तापमानामध्ये वाढ झाल्यामुळं पाण्याचे स्रोत कमी होत चाललेले आहेत. जसं मध्ये न्यूजमध्ये आपण पाहिलं असेल मे महिन्यामध्ये की महाराष्ट्रातील बरेच धरणांचं पाणी 10% 15% एवढंच राहील. सिमिलरली जंगलामध्ये जे पाण्याचे साठे असतात ते पण घटत जातात. तर हवामान बदलामुळे, तापमान वाढल्यामुळे हे घटत जातं. तर मेन गोष्ट त्यांना पाणीच पिण्यासाठी भेटत नाही, तर मग त्यांचं पाणी पिण्यासाठी भेटत नाही म्हणजे ते शिकार करण्याचा टाळायचा प्रयत्न करतात. तर पाणी हा महत्वाचा स्रोत आहे, कुठल्याही सिस्टमसाठी पाणी हा खूप महत्वाचा स्रोत आहे. तर हवामान बदलामुळे पाण्याचे साठे कमी होत चालले आहेत. पाण्याचे साठे कमी होत चालल्यामुळे पाण्यात जे इव्हॅपोरेशन म्हणतो आपण ते वाढत चाललंय. त्यामुळे वाघांची जीवनशैली अशी होत आहे की जे पाणी शोधण्यासाठी ह्युमन हॅबिटेशनमध्ये येत आहेत. ह्युमन हॅबिटेशनमध्ये आल्यामुळे अगेन ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यानंतर त्यामध्ये त्यांना शिकार न मिळाल्यामुळे ते जास्त फिरतात. जसं ऍव्हरेज वॉग 12 किलोमीटर चालत असेल तर पाण्याचा साठा शोधण्यासाठी तो 20 किलोमीटर 25 किलोमीटर असं चालण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये त्याला त्याच्या हेल्थला स्वतःचाही धोका असतो आणि तो ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट वाढवण्यासाठीही तो मूळ धोका तयार होऊ शकतो.
0: म्हणजे असे प्राणी सैरवैर होतात,
1: सैरवैर होतात,
0: तर त्याचा त्रास
1: मानवी जीवनावर पण होऊ
0: शकतो. सुशांत सर, कार्यक्रमाच्या शेवटी जाता जाता नवीन पिढीला वाघ आणि वन्यजीव संवर्धनाबाबत जागरूक राहण्यासाठी आपण काय मोलाचा संदेश देऊ इच्छिता?
1: ऍज अ फॉरेस्ट ऑफिसर, वनाधिकारी म्हणून मला एवढंच सांगावं लागेल की जंगल वाचवा. जंगल जर वाचवले तर आपोआप वाघ, जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी हे वाचवलं जाईल. तर आपण आत्ता काय करतोय तर त्यांच्या ज्या घरामध्ये आपण जाऊन राहतोय, खूप ठिकाणी आपण बघितलं तर एन्क्रोचमेंट हा खूप मोठा इश्यू आहे. तर एन्क्रोचमेंट न करता जिथं आपण आहे तिथं जरी राहून त्यांच्यानुसार, जसं

0: नेचर एज्युकेशन ही भविष्यात जाऊन खूप महत्वाची कन्सेप्ट येणार आहे. म्हणजे लोकांना नेचरविषयी माहीत नाही, त्याचं जर लोकांनी नेचर एज्युकेशन प्रोग्राम स्टार्ट केले स्कूल चिल्ड्रनसाठी, नेचरचं महत्व सांगून दिलं, तर जंगल वाचवले जातील. जंगल वाचवले तर वाईल्ड लाईफ ऑटोमॅटिकली वाचवली जाईल. तर सगळ्यात महत्वाचं आहे की जंगलची जी जमीन आहे, लँड, प्रोटेक्शन ऑफ लँड, प्रोटेक्शन ऑफ लँड जर झालं तर प्रोटेक्शन ऑफ फॉरेस्ट ऑटोमॅटिकली होतं. आणि प्रोटेक्शन ऑफ फॉरेस्ट झालं म्हणजे जैवविविधता जर प्रोटेक्ट झाली तर प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड लाईफ ऑटोमॅटिकली होतं. तर हे तिन्ही इंटरलिंक आहेत. ज्यावेळी तुम्ही जमीन वाचवाल त्यावेळी झाडे आपोआप होतील, मिळतील, झाडे मिळतील, जंगल मिळेल, जंगल मिळालं की तुम्हाला वन्यजीव वन्य प्राणी पण आपोआप मिळतील. आणि ते वन्यजीव वन्य प्राणी तुम्हाला इको टुरिझम थ्रू बेनिफिट देतील, ज्याच्या थ्रू रिव्हेन्यू जनरेशन सुद्धा खूप चांगलं होईल. तर माझा एवढा संदेश राहील की जंगल वाचवा, जे भविष्यासाठी उपयोगी आहे. हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज या ज्या कन्सेप्ट आता आपल्या माथ्यावर आहेत, 20 वर्षांनी तापमान 2 डिग्रीने वाढेल, 4 डिग्रीने वाढेल, जे न्यूज पेपरमध्ये आता आपल्याला दिसतं, तर ते जर टाळायचं असेल तर जंगल वाचवणे खूप गरजेचं आहे.
1: वाघ संरक्षण, जंगल संवर्धन हे शेवटी मानवाच्याच हाती आहे आणि तरच मानवाचं पुढचं भविष्य सुखकर होईल.
0: एकदम एकदम बरोबर.
1: सुशांत सर, आपण आपला अमूल्य वेळ देऊन आकाशवाणी हैदराबाद स्टुडिओत येऊन आंतरराष्ट्रीय वाघ दिनानिमित्त वाघ संवर्धन याविषयी खूप छान माहिती दिली आणि मोलाचा संदेश देऊन वाघांच्या संरक्षणासाठी आपण जागरूक राहणं हे किती गरजेचं आहे ही महत्वाची विशेष बाब आमच्या श्रोत्यांना तुम्ही सांगितली, त्याबद्दल मी आकाशवाणीतर्फे सर तुमचे खूप आभार मानते मनापासून. धन्यवाद सर.
0: धन्यवाद, मला बोलवण्यासाठी धन्यवाद. आणि माझं एवढंच हे आहे की आकाशवाणी थ्रू असे प्रोग्राम होऊन लोकांना अवेअरनेस जनरेशन व्हावं. थँक्यू.
1: नक्कीच, धन्यवाद सर.
0: धन्यवाद. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण आजच्या 29 जुलैच्या आंतरराष्ट्रीय टायगर डे विश्व वाघ दिवसाच्या निमित्ताने वाघ संवर्धन या विषयावर IFS भारतीय वनसेवा निर्मल डिस्ट्रिक्ट तेलंगणा फॉरेस्ट ऑफिसर अर्थात वन अधिकारी सुशांत सुखदेव बोबडे यांची मेघना डबो यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. हे आकाशवाणी हैदराबाद केंद्राचं प्रसारण आहे आणि आपण ऐकत आहात मराठी कार्यक्रम निशिगंध.

0: గురుర్ బ్రహ్మ గురుర్ విష్ణు గురుర్ దేవో మహేశ్వర గురుర్ సాక్షాత్ పరబ్రహ్మ తస్మే శ్రీ గురవే నమః.
1: శ్రోతే హో, आज 29 जुलै आणि आज गुरुपौर्णिमा आपण सर्वत्र साजरी करीत आहोत. आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. गुरु म्हणजे तो ज्ञानी व्यक्ती जो आपल्या मनातील अज्ञानाचा अंधकार दूर करतो आणि योग्य मार्ग दाखवतो. चार वेदांचं विभाजन करणारे आणि महाभारत लिहिणारे महर्षी वेदव्यास यांना आपण आद्य गुरु मानतो.
0: गुरु बिन कैसे गुण गावे, गुरुन आए तो गुण नहीं पावे.

आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला निशिगंध मराठी कार्यक्रम समाप्त होत आहे. पुन्हा भेट आहेच येत्या आठवड्यात सोमवारी याच मीटर्सवर दुपारी 2:30 वाजून तोपर्यंत मेघनाचा नमस्कार.